एफ एम 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आजच्या प्रसारण सभेत मी सुषमा लोंढे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण 1948 अर्थात 28 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांची सनईवरील मंगलधून आपण ऐकत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. ठीक 6 वाजता.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं विलास आडकर यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:13 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना.

सुधीर फडके यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लक्ष्मीशंकर यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना.

श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळची 6:28 झाली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात देशभक्ती परचना समूह स्वरात.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिक हो हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

0: FM 103.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: पूज्य पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
3: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
2: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव.
3: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
2: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
3: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
2: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी यामध्ये खुरपणे याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल.

7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 8:00 लखलख

चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम, 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 10 वाजेपर्यंत. सकाळी 10 दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम. यामध्ये क्रांती वीरांगना हेलन लेप्चा यांच्याविषयी माहिती आपण ऐकू शकाल, संकलन निवेदन सुषमा लोंढे यांचं.

10 वाजता गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता मिश्र संगीत. 11:30 वाजता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

सायंकाळी 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:10 मैफिले गझल, 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये भक्तीस्वरांची भजन संध्या या विशेष कार्यक्रमात जयश्री संजय बाचीपाळे या धाराशिव येथील सखीने गायलेले भजन आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य वैशाली महामुणी यांचं आणि या कार्यक्रमाची सादर करते किशोर पवार. 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

सव्वाड वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये तुळजाभवानी आराधी मंडळ दहीवडी यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील 10:00 आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासांचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. याशिवाय आमच्या नेहमीच्याच वेळेवर दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.

0: मंडळी कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात खुरपणे याविषयी माहिती. संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खुरपणे या महत्वाच्या शेती व्यवस्थापनाच्या कामाबद्दल माहिती. शेतकरी बंधूंनो, खुरपणे म्हणजे पिकाच्या ओळीमधील जमीन हलकी फोडणं, तण काढणं आणि पिकाच्या मुळाजवळील माती चढवणं. त्यामुळं पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन सुद्धा वाढतं. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात आपण खुरपणे कधी करावं? पिकाची लागवड झाल्यानंतर साधारण 20 ते 30 दिवसांनी पहिलं खुरपणं करावं, त्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतरानं दुसरं खुरपणं करावं. पाऊस झाल्यानंतर जमिनीवर कडक थर तयार झाल्यास योग्य ओल असताना खुरपणं करणं फायदेशीर ठरतं. अतिओल्या आणि अतिशय कोरड्या जमिनीत खुरपणं टाळावं. त्यामुळं जे आपल्या शेतात तण झालं आहे ते मुळासकट निघणार नाही, त्यामुळं जमीन

0: हलकीशी ओली असणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, खुरपणं कसं करावं? कोळपे, खुरपे किंवा पावर विडरच्या सहाय्यानं ओळींमधील तण काढावं. मुळांना इजा होणार नाही याची नक्की काळजी घ्यावी. पिकाच्या बुंदाजवळ हलकी माती चढवावी. खुरपणं करताना आवश्यक असल्यास वर खत देऊन लगेच मातीने ते झाकावं. त्यामुळं खतांचा अधिक फायदा होतो. तर बंधूंनो, जर आपण आपल्या शेतात खुरपणं केलं तर खतांचं नियंत्रण होतं, जमिनीत हवा खेळती राहते, पावसाचं पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरतं, त्याचबरोबर मुळांची वाढ चांगली होते, खतांची कार्यक्षमता वाढते आणि पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. शेतकरी बंधूंनो, खुरपणं करताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल. जसं की पिकाच्या मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. खूप खोल खुरपणं करू नये. योग्य ओलाव्यातच खुरपणं करावं. तणांना बी धरण्यापूर्वीच त्यांचं नियंत्रण करावं. शेतकरी बंधूंनो, जर तणांना बी धरण्यापूर्वीच आपण खुरपणं केलं तर ते बी आपल्या शेतीत म्हणजेच जमिनीत पडणार नाही आणि पुन्हा ते तण आपल्या शेतात उगवणार नाही. खुरपणं हे एक साधं पण अत्यंत प्रभावी शेती व्यवस्थापनाचं काम आहे. योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीनं खुरपणं केल्यास तण नियंत्रण, मातीची सुपीकता, मुळांची वाढ आणि उत्पादन या सर्वांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या पिकानुसार योग्य वेळी खुरपणं करून अधिक उत्पादन घ्यावं.
1: खुरपणी याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमातून. संकलन निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं.

0: या विकारांवर उपाय म्हणून केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रातही याचा वापर औषधासाठी केला जातो. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्याला माहिती असलेलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे व्हॅनिलिन अल्कोलाइड व्हॅनिला नावाच्या ऑर्किड मधून विभक्त करून मिळवलं जातं. ऑर्किडचं फूल हे काही देशांचं राष्ट्रीय फूल आहे. ऑर्किड्स जंतुनाशक बुरशीनाशक द्रव्य तयार करण्यासाठीही वापरतात. याचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ शकतो.
1: ऑर्किड फुलाचं महत्व आणि उपयोग याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्या मध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि आंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलं.

0: लेला आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पँक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत, आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
0: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट तेलकट मसालेदार असं खाण्याचं प्रमाण, आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते. आणि त्याचप्रमाणं आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, ह्याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं. पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पँक्रियाचा काही त्रास असेल, आणि अल्कोहोलसारखी व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन, याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
0: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते, आणि मग वेळी अवेळी दुखणं, आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं, अशा गोष्टी होतात. आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
0: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉल बॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे, तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळं ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं, अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यांना मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचा होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी गाळावी लागते.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होण्याची शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय.
1: बरोबर,
2: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतात.

0: असतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल. मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊसही पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे कोरोनामध्ये, पण तसे वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांनाच आजार ते लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
0: आणि तिसरा
1: स्वच्छ हवा,
0: हवा नाही ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
0: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
0: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागलो.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
0: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली
1: आहे.
0: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
1: खरं
0: हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्यात आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आणखी
0: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणू किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं
0: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
0: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवसात मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार नाही, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे औद्योगिकरण पाहिजे, तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात
1: FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. आता वेळ आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात शब्बीर कुमार आणि सहकारी यांच्या स्वरातील इरसाल कारटी या चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं गीत.

0: ड्रेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
1: सर 2 लाख
2: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले।
0: अरे
1: ठेवला
2: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
1: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेस.

श्रीकांत नारायण आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील सून असावी अशी या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या विधेयकावर आज संसदेत चर्चा. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याला 335 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर. यंदाचा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार परभणीचे डॉ पवन चांडक यांना जाहीर. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, 2 सुवर्णांसह 19 पदकांची कमाई. आणि राज्यात पुढचे 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 आज लोकसभेत चर्चा होणार आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज या विधेयकावर चर्चा करण्याची सहमती दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या सुधारणा विधेयकात अशा प्रकरणांचा जलद तपास, विशेष जलदगती न्यायालयात सुनावणी आणि कठोर शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान

0: विरोधकांच्या गदारोळातच सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडलं. या विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं बिर्ला यांनी सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी काल दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्य शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेबाबत सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झालेल्या पेपर फुटीच्या दाव्याची राज्य लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ते कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. टीईटी पेपर फुटी प्रकरणी आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं काल भिवंडी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्यीय रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रीय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासंदर्भात नुकताच 22 जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय व्यवस्थापक श्याम पडूळकर यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदाचा श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार परभणी इथले डॉ पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथल्या संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. 11,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: बीड जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी अनुजा हावळे हिनं भारत टॅलेंट सर्च BTS परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सातारा इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 2 शिकणाऱ्या अनुजाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो इथं शैक्षणिक संशोधन तसंच विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी निवड झाली आहे. या भेटीत तिला अंतराळ संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी परभणी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर इतकाच पाऊस झाला असून 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
2: सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात 109 बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. यापैकी जन्मजात हृदयविकारानं ग्रस्त 17 बालकांना काल ठाण्याच्या किम्स

0: हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं लातूर इथं काल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत काल धाराशिव इथं व्हिजन धाराशिव 2030 आपला जीव धाराशिव या अभियानाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन गोरे यांनी यावेळी केलं. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागानं कारवाई करत 6 बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. यात काही नमुने अप्रमाणित आढळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तुळजापूर इथं आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान आणि महारोग्य शिबिर होत आहे. नळदुर्ग रस्त्यावरील वंश मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात येत्या 1 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत हे राष्ट्रीय अभियान राबवलं जाणार आहे. शहरातल्या यशवंतराव महाविद्यालयात या अंतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेतली जाणार आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिनं 25 मीटर पिस्तूल स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलं तर याच स्पर्धेत मनु भाकर हिनं कांस्य पदक जिंकलं. या यशाबद्दल दोघी नेमबाजांचं अभिनंदन करण्यात येत आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा शॉटपुट अर्थात गोळाफेकमध्ये महिलांच्या F57 स्पर्धेत भारताच्या शर्मिला धनकरनं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी शर्मिला ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. उंच उडी प्रकारात सर्वेश कुमारनं रौप्य पदक जिंकलं. याशिवाय भारोत्तोलनात वल्लुरी अजया बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनीही रौप्य पदकाची कमाई केली. भारोत्तोलनातच बिंदिया राणी देवी हिनं 58 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं. आता या स्पर्धेत 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 10 पदकं भारतानं मिळवली आहेत. दरम्यान जलतरणमध्ये स्वातिक पाटील आणि साजन प्रकाश यांनी अंतिम फेरी गाठली. अॅथलेटिक्समध्ये मुरली श्रीशंकर यानं लांबुडीत तर तेजस शिरसे यानं अडथळा शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातल्या विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडलेलं पाणी नांदूर मधमेश्वर मार्गे 46,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 61% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातल्या पेठ, वडज आणि बारूळ तर देगलूर तालुक्यातल्या देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. हवामान. मराठवाड्यासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. मराठवाड्यात बीड, धाराशिव आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांना आज येलो अलर्ट तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या विधेयकावर आज संसदेत चर्चा. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याला 335 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:20 आणि 35 सेकंद झालेली आहेत.
2: FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
5: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.

0: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, व्हीव्हीपी पॉलिटेक्निक.

0: पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
1: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
0: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव,
1: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
0: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
1: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
0: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
2: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
3: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 7:25.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. ह्या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
1: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
0: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज, मी आता सांगितलं, त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खरं तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगा?
1: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये बिजरवले. मग त्यावेळेस वैकुंठबाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांवर, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बिळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करतात.
0: बरं,
1: काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थामध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
0: बरोबर.
1: तर आपला देश हा कृषी प्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे. नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं, इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
0: बरोबर आहे.
1: हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावं लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण, मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन्स मिळतं केंद्राकडून, पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जाते आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं.
0: 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक
1: पत्र मिळतं,
0: ऑर्गॅनिक शेतीसाठी
1: शेतीचं प्रमाणपत्र मिळतं. मोहोळची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे.
0: अच्छा.
1: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गल्लीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी तर इथल्या गल्लीत वास येत आहे. नवीन AIचं तंत्रज्ञान आलंय, AIचं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीनं त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवावं लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद VSI ला केली आहे.
0: बरं,
1: त्याची किंमत असेल 31,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथे मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतोय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो, माती परीक्षण करत असताना ते माती घ्यावं लागतं प्रत्येकावर आतली 5 ठिकाणची. मग जेवढे शेती आहे त्या सगळ्याची माती घ्यावी लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात. मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतं.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.

0: लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
1: बरं.
0: आणि मग तुम्ही पीक कोणते घेणार आहात, भाजीपाला घेणार आहात का ऊस घेणार आहात का कापूस घेणार आहात का सोयाबीन घेणार आहात, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते AI मार्गदर्शन करतात.
1: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी, किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
0: एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही,
1: हां
0: कारण त्याला सवय लागलेली आहे खत जायची.
1: बरोबर आहे.
0: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला DAP जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून, हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्यासारखं ट्रॅक्टर घालता येत नाहीत, कमी घेणं आणि पेरणं त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो
1: बरं.
0: आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधल झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही, आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे, एकदा शेंग घेतले की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायचे, अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा लागेल.
1: बरोबर. पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन कमी
0: कमी
1: होतं
0: होईल,
1: का?
0: कमी होईल, पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
1: अच्छा.
0: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही, शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली, आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो पोत तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे,
1: बरोबर आहे.
0: आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2000 भेटला तर पैसे तेवढेच होणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे,
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांनी ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल नेत असताना घरी त्याच्या चालण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे, आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर. म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो
0: हा
1: हल्लीच्या भाषेमध्ये, ते
0: हो
1: खूप महत्वाचं आहे आणि कृषी क्षेत्रातही ते
0: हे
1: नक्कीच झालं
0: हा
1: पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे.
1: सर, बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे,
0: हो
1: तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या
0: जी
1: मुलांसाठी
0: हा हा
1: आहेत, तर
0: खूप
1: त्याबद्दल
0: खूप
1: सांगा.
0: महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळं आपण या कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकाला दिला आपण,
1: बरं.
0: त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरा धोरण आलं, एक कायदा केला कालपरा की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आम्हाच्या पम्मा त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी आहेत. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी, कायदा आहे. कायदा असताना आम्ही रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल आहे, तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा.
0: पहिले 20 गुंठे होते
1: बरं.
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलंय तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण AR तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना दे रहे आहेत की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला
1: अच्छा.
0: बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पाडायचं.
1: बरं.
0: बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या बाहेर उभा राहू शकतो.
1: एकूणच सर, पतसंस्थांच्या
0: जी
1: सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत, किंवा कशा पद्धतीने त्यांनी
0: त्या
1: काम
0: बँका
1: करावं?
0: असो की पतसंस्था असतो ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळी ऑनलाईन आहे.
1: हो.
0: घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे,
0: हो
1: तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅक्टच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायटी पॅक्ट. ह्या एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलंय.
1: बरं.
0: तर आपल्या संसारामध्ये जलम

0: पासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहे.
1: अच्छा
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे, आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन, कफन ते देखील सोसायटी पुरवते.
1: बरं
0: चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत, सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं ज्या राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफ एम 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. आता वेळ आहे भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाची.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.

0: साधना सरगम यांच्या स्वरातील मल्लिका अमर शेख यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं सतीशचंद्र मोरे यांचं.
1: पूज्य पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
2: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
1: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव.
2: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
1: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
2: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
1: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील नामदेव डसाळ यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सतीशचंद्र मोरे यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 8 वाजता.

किशोर कुमार, अलका याज्ञिक आणि सहकारी यांच्या स्वरातील दाता या चित्रपटातील अंजन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील जॉनी मेरा नाम या चित्रपटातील इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. या गीताबरोबरच लख लख शेंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 8:30

0: साडेआठ वाजलेत, प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी

दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही 8वी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्रमंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 वर्षीय आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने

2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: राष्ट्रीय बातमीपत्रानंतर आकाशवाणी धाराशिव केंद्रातील प्रसारण सभेत आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता वेळ आहे भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. तत्पूर्वी
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.

0: पूज्य पिताश्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
1: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
0: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव.
1: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
0: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
1: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
0: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
2: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्ती वर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
3: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

0: अरुण दाते यांच्या स्वरातील वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत 10 वाजेपर्यंत.
1: एक छोटी सी अंतराल का.

0: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना।
1: कहानी के किसी सीन के रिहर्सल चल रही थी, मैं भी टाइम पास करने के इरादे से खड़ा हो गया।
0: जाने माने चरित्र अभिनेता जीवन, कैसे हुई थी अभिनय यात्रा की शुरुआत?
1: डायरेक्टर ने आओ देखना ताओ मुझसे मुखातिब होकर बोले, अजी आप भी कुछ बोल दीजिए बरखुरदार। तो बस सिर्फ दिल बहलाने गरज से मैं शुरू हो ही गया। बहुत कुछ कर लिया आराम मखमल के गदेलों में, सुलाऊंगा तुम्हें या पत्थरों में और ढेलों में। सरे दरबार खिदमत में हर एक बांधे कमर होगा, किसी के हाथ में बल्लम कोई करता चमर होगा। वाह वाह वाह वाह वाह वाह की आवाजें बुलंद हो गई। डायरेक्टर साहब ने मुझे गले से लगा लिया, कहने लगे बरखुरदार अरे तुम तो बॉर्न आर्टिस्ट हो, फिल्म में एक्टिंग करो मैं तुम्हारी लाइफ बना दूंगा, फोटोग्राफी को मारो गोली।
0: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती आपका जीवन साथी।
2: FM 101.3 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। श्रोते हो, थोड्याच वेळात आपण ऐकूयात दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम। तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा।
3: पूज्य पिताश्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
4: पूज्य मातुश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
3: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव।
4: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल।
3: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
4: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे।
3: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा।
5: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का। साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर।
6: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू। आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू। जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री। लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्ती वर एक कुर्ती फ्री। शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री।
7: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा। आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी।
8: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय।
9: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त।
8: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन। टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाइक।
9: अटी लागू
10: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव।
2: श्रोते हो, आता ऐकूयात दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम। यामध्ये क्रांती वीरांगना हेलन लेपचा यांच्याविषयी माहिती, संकलन निवेदन सुषमा लोंढे यांचं आणि या कार्यक्रमाची सादर करते किशोर पवार। ऐकूयात कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या देशभक्तीपर गीताने.

श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे काही गोष्टी नव्हेत, एक महान गाथा आहे. जवळजवळ 125 वर्षाचा प्रदीर्घ वर्तमान असलेल्या या लढ्यात असंख्य वीर आणि वीरांगनांनी आपल्या जगण्याची ससे होलपट करून घेतली. श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमातून अशाच वीरांच्या वैभव गाथा गाताना रहस्य उलगडावे तशा एका एका वीराच्या जीवन कहाण्या उलगडत गेल्या आहेत. त्यातीलच एक आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या स्वातंत्र्य वीरांगणेचं नाव आहे हेलन लेप्चा, अर्थात सावित्री देवी. यांचा जन्म सिक्कीमचा. पारतंत्र्यात जन्मलेल्या आणि वाढत असलेल्या हेलन यांना समाज स्वास्थ्याची सखोल जाणीव नसली तरी वारा चुकीच्या दिशेनं वाहतोय, काहीतरी चुकीचं घडतं आहे ही बोच लागून राहायची. आणि अशातच महात्मा गांधीजींच्या चरखा आंदोलनानं त्यांना भारतीय पारतंत्र्याच्या समग्र वर्तमानाची जाणीव झाली. गांधी विचारांच्या प्रभावानं मोहित होऊन अवघ्या 18 वर्षी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. नंतर जन्मभर गांधीजींच्याच विचार प्रभावाने प्रभावित राहिल्या. 1920 साली बिहारमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामध्ये विस्थापितांच्या मदतीसाठी त्यांनी अहोरात्र मदत केल्यानं त्यांच्या मनामध्ये समाज उन्नतीसाठी झटण्याची प्रेरणाशोध प्रज्वलित झाली. अगोदरच गांधी विचारांनी प्रभावित झाल्यानं त्यांनी तडक महात्मा गांधीजींचा साबरमती आश्रम गाठला आणि त्या तिथंच राहू लागल्या. इथंच त्या हेलन केप्चाच्या सावित्री देवी झाल्या. आपल्या बंडखोर स्वभावामुळं इथून त्या इंग्रजांच्या डोळ्यात चलू लागल्या. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करून सुद्धा इंग्रजांच्या त्या हाती लागल्या नाहीत. सावित्री देवी हे नाव जरी इंग्रजांच्या कानावर पडलं तरी त्यांच्या कपाळावर आठ्या उमटत असत.

कटकारस्थानाचा बागुलबुवा उभारून इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबारही केला, पण यातूनही त्या सुखरूप राहिल्या. तल्लक बुद्धिमत्ता, विषयाचा आवाका समजून घेण्याची क्षमता आणि पटकन निर्णय घेण्याची सवय यामुळं अल्पावधीतच त्या स्वातंत्र्य आंदोलनातील त्या एक प्रमुख नेत्या बनल्या. पुढे महात्मा गांधीजींनी आरंभलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी हिरिरीनं भाग घेतल्या कारणानं त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तरीही त्या डगमगल्या नाहीत बरं का, अविरत त्या इंग्रजांची संघर्षरतच राहिल्या. श्रोते हो, शेवटी देश स्वतंत्र झाला तो अशा वीर वीरांगनाच्या संघर्षानं. अशा वीरांगनांच्या चरणी नतमस्तक होणं हेच आपलं परमकर्तव्य. त्यांच्या या पावन स्मृतीस आपले लाख लाख अभिवादन. याबरोबरच मी सुषमा आजच्या पुरता आपला निरोप घेतीये. तोपर्यंत नमस्कार.

चा आगळा वेगळा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे दुर्दम्य इच्छा शक्ती आणि साहसाच्या बळावर मिळवलेल्या स्वातंत्र्याप्रती आम्ही लीन राहू। बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। दिव्य स्वातंत्र्य भारताचे, दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात आत्ताच आपण क्रांतीवीरांगना हेलन लेप्चा यांच्याविषयी माहिती ऐकलीत. संकलन निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं आणि या कार्यक्रमाची सादर करते होते किशोर पवार. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील स्वच्छता गीत आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची.

चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातील नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटातील जगदीश घेबडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.

ठाल भिडली फेसाल लाट।

लता मंगेशकर यांच्या स्वरातील माणसाला पंख असतात या चित्रपटातील वि स खांडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खाडीलकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील आई तुळजा भवानी या चित्रपटातील एम बी कोळी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सदाशिव गुजर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील मुंबईचा फौजदार या चित्रपटातील जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. रसिकहो गीतांजली या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळची 10:55 झाली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात

किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील माझा पती करोडपती या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

FM 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात कार्यक्रम मिश्र संगीत.

0: पूज्य पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
1: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
0: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव.
1: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
0: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
1: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
0: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
2: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर माऊली यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं किशोरी आमोणकर यांचंच. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

हरिहरन आणि देवकी पंडित यांच्या स्वरातील गझल आपण ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 होत आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे आपल्या आवडत्या बहारदार अशा गीत बहार या कार्यक्रमाशी.

रसिक हो गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:40 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता कच्चे धागे. या चित्रपटातील या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिका हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत ठीक 12 वाजता.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रीण श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल, खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेच जण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवणं आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवणं कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरात मध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांझी आणि मधुलिका नेरूरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: सुखदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलेलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बर?
0: अग रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जात.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बर, सांग कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय. म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे. मेजवानी
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात. उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच. आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. नाही का?
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण बघ.
0: रेडिओची.
1: हा, रेडिओची. आई काम करत असायची, बाबा चहा पीत असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची. तेवढ्यात रेडिओवरच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या ऐकायच्या असायच्या ना.
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपली आहे, भाजी आणायची, लाईटचं बिल भरायचं आहे. म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं

0: एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
1: हो, नभोनाट्य खरंच म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
0: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
1: अगदी, फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
0: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी होता ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना, त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
1: आणि अण्णाभाऊ साठे, त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्या विषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
0: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय? म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
1: नाही ग, तोच आहे मी नेहमी सारखाच.
0: बर, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.
1: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो.
0: हा,
1: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
0: अरे वा, खरंच रोहित तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली, म्हटलं एक एकटा वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ.
3: आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
1: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
0: बसा गो, बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
3: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
0: अग
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
1: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
3: म्हणजे पुन्हा इतिहास?
0: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे, आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष,
3: आणि या आठवड्यात गुरुपौर्णिमाही आहे.
0: शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे, जागतिक मैत्री दिन सुद्धा.
1: गुरुपौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते, गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
2: बरोबर, आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
3: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात, त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं. मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर.
0: मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बर का, तर मुलं असं म्हणाले, आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं, अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
1: वा, खरंय, डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकतं.
2: रोहित दादा, तुला आठवतं का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा? ते
1: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचो नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
0: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं, उपदेश नसायचा त्याच्यात, फक्त गप्पा.
1: म्हणजे आपल्या घरात रोज होत तेच नाही.
2: पण आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
1: कोणता फरक आहे? आता
2: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
1: अरे बापरे, बिस्किट राहिली आणायची. आणतो आणतो आणतो.
3: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरलीये.
0: असू दे, त्यानिमित्ताने परत येशील लवकर.
1: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
2: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेवाय.
1: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही, ते तुमच्या सुख दुःखात आणि अडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
0: बर, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटही ठेवली आहे. ती तुम्ही लवकर संपवा, नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
3: काय झालं होतं ग मागच्या वेळी?
0: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतकं रंगून गेलात की चहाचे 4 कप संपले, पण बिस्किट तशीच राहिली.

0: अगं माझं पोट बोलूनच भरलं होतं ना.
1: म्हणूनच सुखदा आता आधी बिस्किट देते. रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा
0: काय ग?
1: अरे बस स्टॉप वर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय. त्याचे बाबा म्हणाले, बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक काका म्हणाले, आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.
2: खरंच आहे, बसवर सुद्धा आपण किती राग काढतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
0: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाही आहे. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
1: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एक ना एक आठवण असते. माझे तर कॉलेजमधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
2: आणि माझही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे, हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले, आणि एक दिवस लक्षात आलं, अरे ही तर आपली माणसं झाली. म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
0: खरंय, म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते पण मैत्री होती, आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
1: दादा तू काय प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान सांगणारेस का?
0: नाही ग, आता फक्त एक आठवण.
2: ही आली आठवण क्रमांक 28.
0: अरे म्हणजे कॉलेज मधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तक वाचा पण माणसं जास्त वाचा.
1: किती साध पण किती मोठ.
2: म्हणूनच गुरुंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
1: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
2: बर,
1: काय सुंदर सांगत होते. त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
2: वा,
0: खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
1: आणि लोकमान्य टिळक, त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
2: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
1: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
2: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
0: चला चला चला चला, आता एक खेळ खेळूया आपण.
2: हा,
0: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबुले?
1: हो कबुले.
0: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल? सगळ्यात आधी शर्वरी बोल.
1: माझी निवड युववाणी.
2: अगं पण तो तर आताही सुरू आहेच.
1: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
0: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का? रेवा,
1: काय
0: तुझा कार्यक्रम कुठला?
1: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
0: का बरं?
1: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
2: कोणती ग?
1: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
2: म्हणजे माझ्यासाठी.
1: आणि पुढचं माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
2: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
0: क्या बात है.
1: आता रोहित दादा तू सांग बरं.
0: हा, आता माझा नंबर.
2: हा,
0: मला नभोनाट्य, म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडत, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
1: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
2: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
0: आणि म्हणून बर का शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
1: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. हा, हे मात्र खरं. हा, काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
0: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
2: जशी माझी शर्वरी बरोबर झाली आहे. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा, तुला नाही कळलं ना रोहित? हा, आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
1: अरे तेही माझं प्रेमच आहे. माझही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
0: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का, ताई लाडकी की फ्रीज लाडका.
2: अरे हो, ऐक ना.

0: संध्याकाळी बाजारात जायचंय.
1: बाजारात कशासाठी?
0: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची.
2: कोणाकडे जाणार आहात?
0: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते, तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही, पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
2: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती?
1: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो. पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना? मग मी म्हणतो, हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
2: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
3: अगदी बरोबर.
0: निमित्त वेगवेगळी, पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
1: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
3: नाही नाही, चहा नको. मला तर बाबा जेवायचे आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय,
2: कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
1: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट
2: आहे. कोणती?
1: हा, महत्वाची अट आहे, कुणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
0: आणि जो कोणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
3: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का?
2: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
1: नाही, ते खरंय सगळं. मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
0: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय, आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
1: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
2: बरोबर. असो असो, मला की नाही एक कल्पना सुचलीये.
1: काय? आता
2: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
3: आणि उत्तर ऐकायचं, घाई ठीक आहे ठेवते मी फोन, असं म्हणायचं नाही.
0: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात, पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
1: चालेल चालेल, मी त्यांना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
2: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का? पत्र, व्हॉट्सअप नाही.
3: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
0: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावं असं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
1: हो, कारण ते गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का? म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
0: खरे.
3: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये.
2: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
0: खरे. एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
1: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
0: मला काय वाटतं, शर्वरी आणि रेवा, तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा. संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
3: चालतंय की. पण एक अट आहे.
0: काय?
3: पावभाजी हवी.
0: हा,
3: आणि भाजी रोहित करणार.
1: अरे ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
2: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
1: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
3: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
0: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
1: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
3: चालेल.

श्रोते, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: शाळा आहे. म्हणजे प्रयोग तिथे माणूस करत असतो, पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केले, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे. या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्ती सुद्धा जगभरात उपलब्ध आहे आणि गाजते आहे. जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती, कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं लेखन वाचलेलं होतं, पण स्वतः जंगल काही पाहिलेलं नव्हतं. आणि जंगल जाऊन अनुभवावं अशी ही एक आंतरिक तळमळ सुद्धा काही मनातून येत नव्हती. पण असं झालं की 2008 मध्ये एकदा मी आणि माझी बायको सुरेखा आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं, तर यावेळी आपण एखाद्या जंगलात जाऊ. आणि योगायोगाने ताडोबाची निवड आम्ही केली. ताडोबा आणि पेंच, महाराष्ट्र साईडचा जो पेंच भाग आहे, अशा 2 जंगलांची आम्ही निवड केली आणि दोन्ही ठिकाणी म्हटलं एक एक दिवस राहू आणि थोडक्यात गंमत होईल आणि आपण परत येऊ. नेमकं असं झालं की त्यावेळी 2008 साली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
0: बरं.
1: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
0: म्हणजे लकी ठरला.
1: अगदी आम्ही खूप नशीबवान होतो. अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा 4-व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली 4 वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
0: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक त्याला 4 वर्षात पहिल्या वाघ दिसलेला नव्हता?
1: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
0: बरं.
1: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे त्याचे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं, इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो? कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो, 1-2 सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये, काही ओळख नसताना. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं, त्यांनी जंगलाची ओळख करून दिली. आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतंय. तिथून पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
0: तो सुट्टीचा दिवस होता.
1: अगदी, तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
0: फार सुंदर जंगल.
1: अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंच मध्ये एक वसाहत होती, बहुधा PWD च्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा, तुम्ही जे जेवण बनवाल ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं. आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचं आहे का?
0: अरे वा.
1: आता इथं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण?
0: अच्छा.
1: आणि म्हटलं बो काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाले
0: धनेश.
1: मग आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो. आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्षाला पाहिलं आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले.

0: ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो, ते पाहिले, शेकडो हरणांचे कळप पाहिले, आणि या सगळ्याचा ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढा असा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला, आपण जायचं फक्त जंगलातच जायचं.
1: जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली,
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षीत, कारण मग जाणं सुरू झालं असेल, ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की एक वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा,
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिणती राहणार नाही. आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं

0: नाही. आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा, आणि मग मायाची पहिली भेट, आधी एक तरी ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा, आणि मग पहिली भेट कधी झाली?
0: बिलकुल, मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधीही दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबा मधली, आणि ती एवढी, ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो, अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबा ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची. म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा,
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: माणसाळलेली अशी पण होती?
0: नाही नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे, कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल अशीच होती ती. पण माणसाळलेली नव्हती, पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा,
0: विशेषतः पर्यटकांबरोबर.
1: म्हणजे तिथे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला.
0: बिलकुल, राजस्थान मध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे, तिकडे मच्छली नावाची एक वाघीण होती, तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती, लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर लागतो.
1: अच्छा,
0: आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत, जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत. तर माया ही अशी वाघीण होती आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले. आणि आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा, मग त्या मायाची पहिली तुमची भेट, गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच, कारण ती खूप प्रसिद्ध होती, तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली. सफारीवरच होतो मी, तोपर्यंत मी काही वन विभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती. आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर,
0: आता ही ओपन जिप्सी मध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून मला लुक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लुक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो. आणि मग ती पुढे निघून गेली. बरं, ती इतक्या जवळ होती की मी हात बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती, ती तिच्या वाटेने जात राहिली, तिला बाकी कोणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो, असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणाल की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जे काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असतात.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,
0: अगदी. आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं त्या प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं. हो, आणि मग 2021 मी ताडोबा बरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं, बघायचं पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणार हे माहिती असायचं. मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं.

0: त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे, तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहेत.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक, एकमेव अशी.
0: बिल्कुल बिल्कुल,
1: गोष्ट असावी.
0: भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता. इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्रप्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं, ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे, आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे, ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो. सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही, पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10 महिने 15-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल.
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतं. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का, कसं तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा. मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर.
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स, याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही त्या ठिकाणी मग माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलंय जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला. कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा गुंफल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्सनी म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या, त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं, असं एकदम आपण जी फिल्म मध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणारं नाही, मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने, आदर उत्पन्न व्हावा हा उद्देश आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीची सुद्धा जोड त्याला दिली, त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं, आणि मायाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागली. कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो, तर मग जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वनविभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी, म्हणजे तुम्ही

0: म्हटलं तसं त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
1: बिलकुल, कारण वाचणाऱ्याला बोर होता कामा नये. नुसती शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेनं सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे, हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील, जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामा नये. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल, ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण वाचलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामा नये, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
0: बर, आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
1: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबाने पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रती काढाव्यात, कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रती जातानाच खूप अडचण होते. आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा, कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
0: अच्छा,
1: मला काही तसं वाटलं नव्हतं.
0: रामगावकर साहेबांचा दृष्टीपणा,
1: बिल्कुल बिलकुल, अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
0: अच्छा, आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतः?
1: हो, मीच त्याचा इंग्रजी अनुवाद केला, कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये. त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं, तर तेही ठीक झालं असावं कारण तेही लोकांनी वाचलं.
0: बरोबर, सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं, आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
1: मी भारतामधल्या ना बहुसंख्य सगळ्याच म्हणताना येणार मला, भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचा, काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे, त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये एक झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, तेही फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची माझी आणि माझ्या बायकोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची, केनियाची, ती आम्ही 2019 केली. पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं आहे
0: ना, म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
1: नक्की, मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मगाशी म्हटलं तसं पहिला वाघ मला 4 वर्षांनी दिसला, मी जंगल फिरायला लागल्यापासून मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला. आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 वर्ष लागली.
0: बर,
1: पहिला अस्वल पाहायला मला 10 वर्ष लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवतं. म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो, तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 किलोमीटर मी जंगलामधून फिरलो.
0: बर,
1: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही.
0: अच्छा, बर,
1: एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगतानाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 तासामध्ये 8 वाघ पाहिले.
0: बरं, अच्छा,
1: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो.

0: आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 किलोमीटर प्रवास केला असेल. त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3 तासांमध्ये. अशा गोष्टी होऊ शकतात,
1: म्हणजे हा चमत्कार वाटा,
0: चमत्कारच आहे बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात दर्शन होय क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला.
0: बरोबर,
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर.
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी पाहायला.
0: बिलकुल, मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर,
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये, तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं,
0: बिलकुल बिलकुल, अगदी साध्या कीटकांचं. मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल. एवढी विविधता आहे निसर्गामध्ये. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती, पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत, आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या अधिवासात होता, किती वाजता दिसला, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकरच्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे, हे नक्कीच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते, हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी दुपारी 1:30 टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे 2 बछडे रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे, किंवा रात्री 9:30 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर, पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे, अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं. परंतु हो, आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी, निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे, तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशु पक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये, अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असं तुम्ही ज्या वेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एक एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं. आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचं, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू
0: शकतं. बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळेच आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचं एक वेड लोकांना निर्माण झालेलं आहे. तेही धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात. पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रती, वन्यजीवनाच्या प्रती, त्यामुळे ते वाचून आलेले असतात कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे.

0: की मादी आहे आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहे.
1: अच्छा, निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहित नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही. कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीतून नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पॉलिनेशनचं परागीभवनाचं काम करते. तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक आणि आपण पेस्टिसाइड्स कीटकनाशक फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील. त्या बी पासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते.
1: तोपर्यंत सुप्त असतं
0: अगदी. आणि मग जेव्हा पाऊस संपतो कडक ऊन पडतं तेव्हा ते गवत वाळतं पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी. बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वल, अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही.
1: बर.
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोरडी जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा, म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्वाचा गुण ज्याचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा. अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो डुंकूनही त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं पाणी पिऊन निघून जातं.
1: बर.
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा.
0: पण कुणीही त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही, तसं होत नाही. केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून, माणूस वगळता.
1: वा, खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगल तुमची पाहून झालेली आहेत, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा?
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा

0: हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: पण पुरंदरे त्या ठिकाणी,
0: बिलकुल बिलकुल, किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईट सुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे. आणि मग तिथे प्रत्येक रूम मध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणचा कंदील होता, आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे पाहणारे शेकडो डोळे मला दिसले, कारण हरणं चरत होती आसपास. म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम आहे, विचार करा. हा अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे. पण जंगल म्हणून अप्रतिम आहे. आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत. आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत. अगदी एक किलोमीटर, एक स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा दोन चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपल्या हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनीही पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते किती काळ अस्तित्वात राहतील माहीत नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूजलेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बर.
0: त्या न्यूजलेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली. आता हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर आहे. तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडियाशी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धी पत्रकं काढणं असेल किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं,
0: बिलकुल,
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम म्हणावा.
0: बिलकुल.
1: असाच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज.
0: जी,
1: त्याविषयी थोडं.
0: माझ्या असं लक्षात आलं की कथा कथनाचा मराठी मधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफ मधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. आणि त्या कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, युट्यूबचा आहे, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक त्या मीडियाचा वापर करतात, म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं. आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा ह्या आपण युट्यूबवर सादर कराव्यात. मग त्याच्यासाठी बोल भिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं युट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं युट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले. लोकांचा चांगला प्रतिसाद, 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसत आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

मित्र श्रोते हो, याबरोबर आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता, तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात वनिता मंडळ हा कार्यक्रम, आणि ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणार

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10। आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार। जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी

चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्यारणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाथ सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहिरीपुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळं या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षानंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली.

मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरखैम्बम हिने कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदक संख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडेही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राष्ट्रीय स्तरावरील ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीतील सुवर्णस्कारानं कडेपूर ग्रामपंचायतीचा सन्मान, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम आणि जिल्ह्यात खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित यावर्षीची 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थानमध्ये जयपूर इथं पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी आणि विभाग तसंच संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. यंदा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड आणि ग्रामपंचायत अधिकारी एस डी मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरज तालुक्यातील बिळंकी इथं उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या असून लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था

उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या. आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशीन तसंच पुरुष शस्त्रक्रिया अतिदक्षता अधिक किमतीचं हे साहित्य आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र पुरस्कृत योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानं वेग घेतला आहे. जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या 25,73,339 असून यासाठी 8 मतदान नोंदणी अधिकारी, 119 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 249 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि 2,482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं 1 एप्रिल ते 22 जुलै या कालावधीत ई ऑफिस प्रणालीद्वारे 37,222 ई पावत्या स्वीकारल्या आणि नोंदवल्या असून मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ई फाईल निर्मितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं 17,562 फाईल्स ई ऑफिस प्रणालीवर तयार केल्या असून याबाबतीत राज्यात 3रा क्रमांक मिळवला आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य सेवा देण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची यंदाची 31वी वसंत व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. याचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक डॉ अशोक खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीपाचं एकंदर क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून सध्या 1,86,477 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये भात, बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचा समावेश आहे. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

बोल राधा बोल संगम होगा के नहीं, अरे बोल राधा बोल संगम होगा के

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपरफुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे. या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनांदरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून के एल राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन

देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणीसाठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली वैभववाडी कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आ घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

श्रोते, कार्यक्रमामध्ये आपण दिवाणा या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिसन, गीतकार हसरत जयपुरी. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिसन, गायक कलाकार लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. चित्रपट दिल तेरा दिवाणा.

0: मोहब्बत की कसम,
1: मोहब्बत की कसम,
0: मोहब्बत की कसम,
1: मोहब्बत की कसम।

श्रोतो, गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन, चित्रपट झील के उस पार.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एस डी बर्मन, चित्रपट कालापाणी. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया झुक गया आसमान या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये शंकर जयकिसन यांच्या संगीत नियोजनातील हसरत जयपूर यांचं गीत.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं झुक गया आसमान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हे गीत या गीतासोबतचा गीत गुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आणि त्यानंतर 6 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो, किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदीनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखाद्या जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभा बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही, तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे, तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी, पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा, हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटेवडी,

कणीस वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: विश्व कप में सोनम उत्तम मस्कर और हिमांशु ढिल्लों ने कांस्य पदक जीत लिया है। उन्होंने 10 मीटर एयर राइफल मिक्स टीम स्पर्धा में ये पदक हासिल किया। पदक तालिका में भारत एक स्वर्ण, एक रजत और दो कांस्य पदक के साथ तीसरे स्थान पर है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 6:05 झालेत। श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:10 मैफिल एक गझल हा कार्यक्रम, 6:30 महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा। कार्यक्रमामध्ये आज भक्ती सुरांची भजन संध्या या विशेष कार्यक्रमामध्ये जयश्री संजय बाचीपाळे यांनी गायलेले भजन, निर्मिती साई आहे वैशाली माहुणी यांचं आणि सादरकर्ते किशोर पवार। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून सहक्षेपित करू। सात वाजून 30 मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये आज अमरवेल एकात्मिक नियंत्रण याविषयी डॉक्टर विकास गौड यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी सांगितलेला माहितीचा भाग 5वा, आणि त्यानंतर दिनांक 29 जुलै 2026 अश्विनी पाटीकर यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज धाराशिव जिल्ह्यासाठीचा आपण ऐकू शकाल। रात्री 7:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये तुळजाभवानी आराधी मंडळ दहीवडी यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित केली जातील। रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। त्यावस्था श्रोत्यांच्या पत्रपरमाईश्वर आधारित कार्यक्रम मराठी पत्रगीत आपण ऐकू शकाल। श्रोतो, ही होती आमच्या आज उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा। आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50, 6:05 मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:35 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल। कृषीवाणी या शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रमाची वेळ आहे उद्या सकाळी 6:40, 6:45 आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून सहक्षेपित करू। 6:55 चित्रपट संगीत हा कार्यक्रम, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून आम्ही सहक्षेपित करू। भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे उद्या सकाळी 7:40, 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल। 8:40 गुरु पौर्णिमेनिमित्त समनिमित्त कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करू। विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण काल उद्या सकाळी 9:00, 10:00 संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, यामध्ये उद्या संत साहित्यातील मौलिक अक्षरधन अभंग संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार। उद्या सकाळी 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 11:00 सुगम संगीत हा कार्यक्रम, गीतभार हा कार्यक्रम उद्या सकाळी 11:30 आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। उद्या दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून सहक्षेपित करू। उद्या दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। दरम्यान 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून आम्ही सहक्षेपित करू। 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावनीवरून सहक्षेपित केला जाईल। आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकाल उद्या 6:05, 6:10 आदब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित राजन मिश्रा आणि पंडित साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण प्रसारित केला जाईल। 6:30 युवक मित्र मैत्रिणीसाठीचा

कार्यक्रम घेबरारी यामध्ये उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम ऋण गुरुचे संकलन आणि निवेदन आहे रागिणी पाटील यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. त्यानंतर 7:15 हा वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या केंद्रावरून सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार, रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात उद्या सिद्धार्थ गायन पार्टी परंडा यांनी गायलेली भीमगीतं प्रसारित केली जातील. 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मैफिल ए गझल हा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये ऐकूया अणूप जलोटा यांनी गायलेलं त्यांच्या संगीत नियोजनामधील इसरार अन्सारी यांची गझल.

श्रद्धेहो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेली मिराज फैजबादी यांची गजल ऐकलीत. संगीतकार होते मयुरेश पुरी. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया आशा भोसले आणि अमीर गुलाम अली यांच्या स्वरातील अहमेद अनीस यांची गजल. संगीतकार आहेत अमीर गुलाम अली.

आशा भोसले आणि अमीर गुलाम अली यांच्या सुरातील गझल ऐकलीत. श्रोतो, या गझलसोबत आजचा मैफिल ए गझल हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: सायंकाळचे 6:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा. दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
6: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया भक्ती सुरांची भजन संध्या. या विशेष कार्यक्रमात जय श्री संजय बाचीपाळे यांनी गायलेले भजन. निर्मिती सहाय्य आहे वैशाली मामुनी यांचं आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार.
4: नमस्कार मैत्रिणींनो, रामकृष्ण हरी. सायंकाळी प्रसारित होणाऱ्या स्वयंसिद्धा या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि सर्व श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते मी वैशाली मामुनी. मैत्रिणींनो, आषाढ महिना म्हणलं की पंढरीची वारी, उपवास, नामस्मरण, अभंग, भजन, कीर्तन, सत्संग या सगळ्यांचं जणू समीकरण ठरलेलंच असतं. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. या काळात व्रत, वैकल्य, दान, सात्विक आहार अशा जीवनशैलीचा अवलंब केला जातो. आषाढी एकादशीला तर अनेक मंदिरांमधून, कितीतरी घराघरांमधून भजनांचं आयोजन केलं जातं. यातून मनाला शांती, समाधान, सकारात्मक ऊर्जा मिळत असते. सामूहिक भजनांमुळे एकमेकांविषयी प्रेम, एकता, सद्भावना आणि जिव्हाळा निर्माण होत असतो. लहान मोठा असा भेद नष्ट होतो आणि गर्व, अभिमान दूर होऊन नम्रता आणि समर्पणाची भावना आपोआपच निर्माण होत असते. भजनाला टाळ, मृदुंग, हार्मोनियम यासारख्या वाद्याची साथ दिली जाते. म्हणूनच वारकरी संप्रदायात भजनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.

0: मैत्रिणींनो, या भजनाची गोडी काय असते हे अनुभवणार आहोत आपण आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमातून. आणि यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित आहेत श्रीमती जयश्री संजय बाचीपाळीताई. नमस्कार ताई.
1: रामकृष्ण.

0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या आणि सर्व मैत्रिणींच्या वतीने तुमचे खूप खूप स्वागत.
1: रामकृष्ण हरी. सर्व श्रोत्यांना, आकाशवाणी केंद्रातल्या सर्व भाविकांना रामकृष्ण हरी.
0: कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींना तुमचा थोडक्यात परिचय काय सांगाल?
1: मी गावची आहे. मूळ गाव आहे देवणी तालुक्यात आणि माहेर आहे लोहारा तालुक्यात. मी इथं येऊन 20 वर्ष झाली. मला 4 मुली आहेत.
0: बरं.
1: मी एकटीच इथं राहते 4 मुलीसह. आणि आता मुली पण थोड्या मोठ्या झाल्यात. लहानी मुलगी पहिलीला होती त्यावेळेस मी आले इथं. माझे मिस्टर वारून 21-22 वर्ष व्हायले. 2004 वारलेत. खरं तर मला कुठला आधार नव्हता, पण माझ्या भावाने मला इथं घेऊन आलं. कारण त्याला वाटत होतं तू लहानपणापासून संघर्ष केलीस, त्याच्यामुळं मला कधी कधी वाटतं इथं आलं ते चांगलं झालं. मी घरकाम पण करते आपलं.

0: हे चांगलं झालं. मी घरकाम पण करते आपलं, टेलरिंगचं काम करते आणि प्लस शेती पण करते. मी इथून जाऊन येऊन शेती करते. घरकाम काही मला लाज वाटत नाही कुठल्या कामाला. मी मुलींना सक्षम केलं शिक्षण देऊन. मुली आत्ताच्या काळात तरी लेकरंच आपली प्रॉपर्टी आहेत. मुलं म्हणजे आपली प्रॉपर्टी आहेत. मुलं चांगले म्हणजे प्रॉपर्टी कमवलं असं मी मानते.
1: बऱ्याच दिवसानंतर आपण एखादी मैत्रीण भेटली किंवा आपले नातेवाईक भेटले तर आपण असं विचारतो की तुमची मुलं काय करतात आणि तुमची तब्येत कशी आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तर तुमच्या मुलींना तुम्ही उच्च शिक्षण दिलं आहे आणि चांगले संस्कार दिलेत. दोघांचं कर्तव्य तुम्ही एकटीनं पार पाडलं. तुमच्या मुली चांगल्या शिकल्यात, चांगल्या संस्कारी आहेत आणि ती तुम्ही तुमची संपत्ती मानताय.
0: हो मॅडम, नक्कीच. मोठी मुलीचं फक्त मी लवकर लग्न केलं. तिचं 12वी शिक्षण झालेलं आहे. 2 नंबरचीचं BSc झालं.
1: बरं.
0: आता इथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपल्या भूमी अभिलेखला ड्युटीला आहे.
1: बरं.
0: तिचं पण आता लग्न झालंय. आता 2 लग्नाच्या मुली आहेत माझ्या. एकीचं ग्रॅज्युएशन झालं. ती पुण्याला जॉब करते, फिजिओथेरपीच करते लहानी मुलगी.
1: तुम्ही जे सांगताय त्यातून असं वाटतंय की तुमचं जीवन खरंच खूप संघर्षमय आहे आणि त्यातूनही तुम्ही हार न मानता. एक आदर्श माता काय असते हे कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींसाठी नक्कीच तुमचा हा अनुभव प्रेरणादायी ठरेल.
0: काही महिलांनी म्हणजे आपल्याच बघा, भारतातल्या मुलांसाठी मोठे मोठे गड चढलात, मग आपली काय किंमत आहे त्यांच्यामुळे सांगा. लेकरांसाठी आईनं काही पण करावं, पण लेकरांना शिक्षण द्यावं आणि त्यांना सक्षम बनवावं ही मी मानते. कष्ट करायला लाज नाही, काही पण करावं, कष्ट करा. फक्त 2 गोष्टी, चोरी करू नये कुणाची, वाईट वागू नये.
1: तुम्ही खरंच एक कर्तृत्ववान स्त्री आहात आणि त्या पाठीमाग तुमच्या घराण्याचे संस्कार असतील किंवा एक पारमार्थिक पार्श्वभूमी असेल.
0: हो मॅडम, नक्कीच.
1: हे नक्कीच. मॅडम, तुम्हाला अभंगाची आवड कशी निर्माण झाली आणि किती वर्षापासून तुम्ही अभंग गाता?
0: मला लहानपणापासूनच, मला समाजात जास्त शिक्षण नाही झालं पण मला ओढ खूप आहे परमार्थाची. माझी आई खूप धार्मिक होत्या. माझे आई वडील, माझे आजोबा पण कीर्तन भारूड करत होते, माझे आईचे वडील. मला आतूनच, मला लहानपणापासून हार्मोनियमची एक आवड होती. इथं येऊन मला 20 वर्ष झालं, पण ते लहानपणापासून मला आवड होती आणि पांडुरंगाने नेमकं मला त्या मेळ्यात आणून टाकलं. माझे आजोबा पोथी वाचायचे, म्हणजे वेगळे वेगळे ग्रंथ. एक ग्रंथ झाला का दुसरा, दुसरा झाला की तिसरा. अखंड हरिणाम त्यांच्या घरी असायचं. तेव्हा मला ती वाचायला खूप आवडायचं, पण मला वाचता येत नव्हतं जास्त.
1: बरं.
0: त्याच्यामुळे मी वाचता बसत नव्हते वाचायला. पण मला असं संगीतमय वाचावं असं, मला पण पोथी वाचावं असं मला मनातून इच्छा असायची माझी. तेव्हा प्रयत्न केला नाही, मला येत पण नव्हतं असं, म्हणजे घाबरूनच अगोदर मला येत नाही असं. मी इथं आल्यावर सतत भजनाला जायचे आणि मला इथं आल्यावर पण माझं पहिलं पारायण ज्ञानेश्वरी पारायण इथं तुकाराम महाराजच्या मंदिरात मी बघितलं महिला वाचताना.
1: बरं.
0: मग तेव्हा मी पांडुरंगाला म्हणलं, देवा मला एक दिवस तरी पारायण वाचता येईल का रे. मला असं ज्ञानेश्वरी सगळे वाचतात अशी मला वाचता येईल का रे,
1: अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.
0: हा, मग इथं भारत महाराज कोकाट्यांनी इथून पारायणासाठी महिला घेऊन गेल्या होत्या पंढरपूरला. तेव्हा पांडुरंगाच्या दरबारात गरुड खांबा जवळ आपलं पारायण ठरलेलं होतं, ठेवलेलं. तेव्हा मला वाचता येत नव्हतं, मी उगीच आपलं बोट फिरवत होते अशी. पण मला इच्छा होती, देवा ही सगळे जसे वाचतात नाही महाराज लोक तसे मला वाचता यावं. पण तेव्हापासनं ती म्हणतात ना, आंधळ्यांनी जरी ज्ञानेश्वरीवर बोट फिरवलं तर त्यांना ज्ञानेश्वरी येते असं मी पहिलं म्हणायचं, हे खोट आहे सगळं. पण हे खरंच आहे, मी स्वतः अनुभवले हे. मी आता कशीही ज्ञानेश्वरी मला वाचायला द्या, मी पुढे वाचू शकतो.
1: तुम्ही कसं काय शिकलात?
0: ती माझ्या पांडुरंगाची कृपा मॅडम. माझ्या आईच्या गर्भातच मी शिवाजी महाराजांच्या जिजाऊन जसं त्यांना लढायला गर्भात शिकवलं, तसं माझ्या आईनं भक्तिमय पारायण मी माझ्या आईच्या गर्भातूनच मी निर्माण झाल्यासारखं मला वाटतं झाले. हा, आणि त्याच्यातून माझ्या पांडुरंगाची कृपाशिवाय मी काही करू शकलं नाही. ज्ञानेश्वरी तर मला आली, पण मला गीता येईल का? तर इथं एक मोहिते काकू आहेत, त्या मोहिते काकूने म्हणला तुला अ आ येते ना, मग गीता नक्की येणार. पण परमेश्वरानं त्यात अजून आडवा आणलं, लॉकडाऊन आला. मग मी ऑनलाईन गीता शिकले मॅडम, ऑनलाईन गीता शिकले. पण मी घरी जास्त त्याचं पारायण करून, मी घरी अनुभव करून, मग मी मला जास्त गीता वाचायला येते. आता मी ज्ञानेश्वरी वाचते, गीता वाचते.
1: बरं, तुम्ही असं म्हणतात की मला लहानपणी वाचता येत नव्हतं, पण मी प्रयत्नातून अबकड येते एवढ्या बेसवर मी ज्ञानेश्वरी आणि गीता वाचायला शिकले.
0: हो,
1: मग गीतेतला एखादा श्लोक तुम्ही ऐकू शकाल का?
0: हो मॅडम. ओम श्री परमात्मने नमः, श्रीमद भगवत गीता अत प्रथमोध्याय. धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव, मामका पांडवाच्चैव किम कुर्वत संजय. संजय उवाच, दृष्ट्वा पांडवाणीकं युडां दुर्योधन।

0: तदा आचार्य उपसंगम्य राजा वचन ब्रवीत रामकृष्ण हरी.
1: असं म्हणतात ना की जर इच्छा असेल तर लंगडा सुद्धा पळू शकतो, आणि ही म्हण तुमच्यासाठी लागू होते.
0: आपण जर मनात इच्छा निर्माण केलोत ना, कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. काही पण आपण करू शकतो, पण इच्छा निर्माण पाहिजे आणि त्यातून त्याच्यावर आपली श्रद्धा पण पाहिजे. आपण करायचंच आहे, उगीच करायचं म्हणायचं आणि त्याला काही करायचं नाही असं काही शक्य नाही.
1: आपला हा कार्यक्रमच आहे की भक्तीस्वरांची भजन संध्या. तर पहिलं भजन कोणतं म्हणून दाखवाल आपल्या मैत्रिणींसाठी?
0: तसं तरी पहिलं आपण पंचपदीतले अभंग मॅडम आपले रूप पाहता असतो, पण मी आता आपल्या वारीच्या आनंदमय अभंग गाऊ शकते.
1: हो.
0: टाळी वाजवावी उडी ओ

0: प्रत्येकाच्या मनामध्ये एक भक्तीची भावना, मनाला शांती मिळण्याचा मार्ग म्हणजे भजन.
1: भजन
0: तरी आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की महिलांची भजनी मंडळं असतात, मग या भजनी मंडळांचा स्वतःचा त्यांचा अजून काही एक परिवारच असतो. त्या सगळ्या भजनी मंडळातल्या स्त्रिया अगदी एकसारख्या साड्या

0: घालतात आणि तो एक ग्रुप म्हणण्यापेक्षा एक कुटुंब असतं असंच वाटत असतं. तर याबद्दल तुम्ही तुमचं मत काय सांगाल?
1: मी तर परिवार सुद्धा म्हणू शकत नाही किंवा असं मंडळ सुद्धा म्हणू शकत नाही. मला तर असं वाटतं की आपल्या प्रत्येक बहिणी नांदून प्रत्येक गावून एकत्र आल्यात आणि माहेरात जसं नांदून प्रत्येक मुली आपल्या सासरून. आता सासरी काही दुःख नाही, पण अगोदर पूर्वी कसं सासरी दुःख असायचे, सासरू असू असायचा. आणि तेव्हा ती सासरवासीतून माहेरी मुलगी आल्यावर आपल्या आई वडिलांना किंवा बहिणींना भेटून जसा आनंद होतो आणि आपले भाऊ भाऊजाई आपले लाड पुरवतात, तो जो आनंद आहे ना तो मला आनंद वाटतो त्या मंडळात गेल्यावर.
0: तुमच्या आयुष्यात एवढा मोठा संघर्ष आहे, सगळ्यांचा विसर पाडण्यासाठी तुम्हाला हे ठिकाण म्हणजे तुमचं हे भजनी मंडळ अर्थात माहेरघर.
1: हा म्हणजे मला दुःख तर आहे, मला माहितीये माझं दुःख आणि माझा संघर्ष लहानपणापासून माझा आहे. मला वाटतं पांडुरंगानं त्याच्यासाठीच मला बनवलेलं असावं संघर्षाला तोंड द्या म्हणून, पण तो मला आनंद देतो ह्या मंडळात. मी भजनाला चालले की मला कुठलं काम वगैरे आठवत नाही. मी सकाळपासून म्हणू शकते की मला आज जायचं नाही, खूप काम आहे, जाऊ दे. आणि मला खूप महिला म्हणत पण होत्या, लहान लहान बाळा तेवढं दुकान हे काम सोडून का पळतात, तिथं का पैसे भेटतात का? पैसे जे भेटणार नाहीत हे मला माहितीये, पण लाखो रुपयाचा मला तिथं आनंद भेटतो. दररोज आपण संसारासाठी तर करतोच ना, सर्वांसाठी आपण करतो, पण आपल्या पांडुरंगानं आपल्यासाठी आपल्याला दिवस हे भजन म्हणजे माझ्यासाठी आहे, तिथं मला सुख भेटतं म्हणून मी त्या टायमाला तिथं हजरच राहायची.
0: बरं, तुम्ही हार्मोनियम पण वाजवता का?
1: हार्मोनियमची पण मला असंच आवड झाली मॅडम. दुसरे मला वाजवताना मला वाटायचं मला नुसता रे ग म तरी वाजवता येईल का त्यात.
0: बरं,
1: मी माझ्या वडिलांना दाजी म्हणायचे. माझ्या वडिलांना म्हणलं दाजी म्हणणं असं पीटी खूप वाजवायची आहे, आणि त्याच्यासाठी मला आता सध्या एखादी जुनी असेल कुणाकडे शिल्लक तर पाहिजेत. तर माझ्या वडिलांनी म्हणले मला आपल्या मंदिरात आहे गावाकडल्या, मी विचारतो तिथल्या लोकांना. आणि मग ताई शिकणाऱ्या म्हणल्यावर तिथल्या पण माझ्या बाहेरच्या म्हणजे मंदिरातल्या सगळ्या स्टॉपनी लगेच घेऊन जायला सांगितलं. ती थोडी खराब होती, मी त्याला दुरुस्ती केलं. खूप जणांना विचारलं मी असं मला हार्मोनियम शिकायचे तुम्ही शिकवता का? काही जणी माझी परिस्थिती बघूनच मला शिकवायला नकार दिले कारण मी तेवढी फीस देऊ शकत नाही. पण देवळालीचे एक सर आहेत, ती माझे मी गुरु मानते, त्यांनी माझ्याकडून पीस घेतलं नाही पण थोडके उग एक 4-5 मला अलंकार दिले होते त्यांनी, जास्त नाही. पण मी त्याच्यावरच मी अशी पीटी आता मी माझ्या मंडळात सगळ्यांचं भजन गाऊ शकते, तेवढ्यावरच मी पीटी शिकले मॅडम. म्हणजे असं काही मला कुणी शिकवलं नाही सर लावून, प्रॅक्टिस करून. जर एखादी पट्टी कमी पडत असेल दुसऱ्या वेळेस त्या अभंगातली ती पट्टी कुठली कमी पडली माझ्याकडनं ही मी लक्ष ठेवायचं. माझा कधी कधी टाळ माझं म्हणणं चुकायचं सगळं, मला सगळ्या महिला रागवायच्या काय कुठं लक्ष असतं, पण माझं लक्ष सारखं हार्मोनियम कडे असं ते कुठले वाजवत्यात.
0: म्हणजे जसं तुम्ही वाचायला शिकलात
1: तसेच मी
0: बघून बघून
1: सगळं हार्मोनियम. स्वतः जर आपण अवघड मानलो तर काहीच शक्य नाही, पण आपल्या जर मनात जिद्द असेल आणि कुठली जर इच्छा असेल तर तिथं अवघड काहीच नाही. आणि जर अवघड म्हणलं तर सगळंच अवघड आहे मग.
0: बरोबर आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट यश असेल किंवा अपयश असेल
1: काही
0: असेल ते आपल्या मनामध्ये आधी ठरलेलं असतं आणि तशी आपण वाटचाल करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता असंही सांगितलं की मी 20 वर्ष झाले भजन गाते, या भजनी मंडळात आहे, हार्मोनियम वाजवते. तर तुम्हाला जी ही कला अवगत झाली आहे तर ती इतरांना शिकवण्याचा तुमचा काही मानस आहे का? पुढे काही तुमची उद्दिष्ट आहेत का?
1: माझे पुढचे उद्दिष्ट म्हणजे मॅडम मला खूप अपेक्षा आहे मी सगळ्यांना शिकवावं, मला जे जे येईल ते मी सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. मला पांडुरंगाला एवढंच मागणं आहे, देवा माझ्यावर अशी कृपा कर, त्याच्यामुळे मी सगळ्यांना शिकवायला तयार आहे, पण देवाने माझ्यावर कृपा करावी अशी माझी खूप इच्छा आहे.
0: तसे काही क्लासेस घेत?
1: हो मॅडम, एक मी नरहरी सोनार मंदिर आहे तिथं 20 महिला आहेत, मी त्यांना शिकवायला आता सध्या जाते.
0: बर,
1: म्हणजे 2-3 महिने झालेत मी आताच नियुक्त चालू केलेलं आहे, रामकृष्ण हरीपासून पंचपदी चालू केले. मला मी म्हणत नाही की मला खूप येते, म्हणजे आपल्या पांडुरंगाची कृपा असल्याशिवाय आपण काही करत नाही, मी काहीच करत नाही, त्याचीच इच्छा.
0: ताई, सगळ्यात आवडीचा अभंग कोणता?
1: ठेविले अनंते तैसे शिरा. मी तुम्हाला म्हणून दाखवते, ह्याची थोर भक्ती अभंग आहे.

0: ताई, खरंच भजन हे फक्त गाणं नसतं तर विचार आणि जीवनाला एक योग्य दिशा देणारं एक प्रभावी साधन आहे असं म्हणायला काहीच
1: हरकत नाही. हो, यानंतर एक मी छान अशी गवळण म्हणून दाखवते. आणि गवळणींना तर खूप वेड लागलेलं होतं कृष्णांचं, नाही का? ती संसार सुद्धा सोडल्या होत्या कृष्णाच्या पायात त्यांनी. तशी एक गवळण आहे,

0: कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबायला हवा. पण जाता जाता तुम्ही कार्यक्रम ऐकणाऱ्या महिलांसाठी आणि श्रोत्यांसाठी तुमचे काय विचार सांगाल?
1: मी सगळ्यांना असं म्हणेन, रामकृष्ण हरी सर्वांना, श्रोत्यांना, मैत्रिणींना, कुठलीही गोष्ट आपल्या मनात असेल तर अशक्य नाही आहे.
0: बरं,
1: त्यासाठी जिद्द असायला पाहिजे आणि ठेवीले आनंद तैशीची राह. मी तुम्हाला आत्ता अभंग म्हणून दाखवलं, ज्या परिस्थितीत आपण आपल्याला परमेश्वर ठेवतो त्या परिस्थितीत हिमतीने म्हणजे काळाला तोंड देणं हा आपलं कर्तव्य आहे. त्यात खचून न जाणं आणि परिस्थिती सोबत राहणं हेच आपलं धैर्य मानावं.
0: नक्कीच, परिस्थिती जरी कठीण असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते स्वीकार करून.
1: हो नक्कीच मॅडम, जे आहे ते स्वीकारणं. आणि समजा आपण काही केलं तर ती परिस्थिती बदलणार आहे का? बदलणार नाही. पण त्याच्यातून पुढे कसं जावं हा विचार करून जर आपण हिमतीने पुढे गेलात ना तर नक्कीच पुढे जाऊ.
0: तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला मात करण्यासाठी या भजनी मंडळाची, या भजनाची खूप साथ मिळाली. नक्कीच तुमचा हा अनुभव आमच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी आणि सर्व सखींसाठी प्रेरणादायी ठरेल अशी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही. तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे अनुभव सांगितलेत, तुमच्या सुमधुर आवाजांमध्ये अभंग आणि गवळण गाऊन दाखवलीत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या आणि आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
1: रामकृष्ण हरी धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मी वैशाली आपला निरोप घेते. रामकृष्ण हरी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण भक्तिस्वरांची भजनसंध्या या विशेष कार्यक्रमात जयश्री संजय पाचीपाळे यांनी गायलेले भजन ऐकलेत. निर्मिती साह्य होतं वैशाली माहुणी यांचं, आणि या स्वयंसिद्धा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. श्रोतेहो, यासोबतच आजचा स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्वेतक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घरशिवार आणि किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: FM 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 7 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही जाहिरात संदेश.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, वृद्धनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
4: प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाए.
1: ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते. पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्ष तर न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान

सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर परभणी सोलापूर नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकारी यांनी नागपूर शहर ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत

0: गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 51 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMRने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, ICMRचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणासंदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या ICMR कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड्स असतात याच्यावरही ICMR सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच ICMR कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प ज्याला आपण म्हणू शकतो तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड्स आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्ड्सची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड वेगळे असले पाहिजे, आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम दोन फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरु, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत, इथे चांगल्या वातावरणामध्ये, ऑप्टिमल एन्व्हायरमेंटमध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं कोडिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं

0: फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50% म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50% असं म्हणतो, तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्सेसचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलेही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोतेहो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे 2 टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खर तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून बालरोग तज्ज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते, तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नतीमध्ये फक्त उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMR चे गाईडलाईन सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतरांनी 6 महिन्यांनी वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नती सारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये ICMR च्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा

0: वयात नाही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
1: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, हे सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जी मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
0: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

ग्रामगीता नवे पारायणासी वाचता वाट द्यावी जनासी समूळ बदलवी जीवनासी मनी घेता अर्थ तिचा मनी घेता अर्थ तिचा इति श्री ग्रामगीता ग्रंथ बहु आले बहु गेले सांगा स्मरणात कोण राहिले आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले श्रोते हो स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे

0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परिवर्तन यामागे इति

0: ಶ್ರೀ ಗ್ರಾಮಗೀತಾ ಗ್ರಂಥ.
1: FM ವಾಹಿನಿ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ವರ हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच
2: प्रसारित करीत आहोत. प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार, शेतकरी कल्याण, कृषी मंत्रालय, भारत सरकार. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी या प्रायोजित कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6, श्रावण शके 1948, अर्थातच 28 जुलै 2024.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अमरवेल एकात्मिक नियंत्रण याविषयी डॉक्टर विकास गौड यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात अखिल भारतीय समन्वित तण व्यवस्थापन प्रकल्प आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील सहायक प्राध्यापक डॉक्टर विकास गौंड सर यांना आमंत्रित करेल. शेतकरी बंधूंनो, आपल्याला परिचित असलेली अमरवेल, तिला आपण अदरवेल या नावाने देखील ओळखतो, तर या परोपजीवी तणाचं नियंत्रण कसं करायचं, त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, अमरवेल या तणाची जर आपण ओळख करून द्यायची असेल तर त्याची प्राथमिक माहिती तुम्ही काय सांगाल?
4: अमरवेल, जसं आता आपण माहिती देताना सांगितलं, अमरवेल ही एक परोपजीवी वनस्पती आहे आणि याच्या सुमारे जवळजवळ 170 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात जगामध्ये. ही वनस्पती आपण जेव्हा कुठल्याही वनस्पतीचं जेव्हा व्यवस्थापनाचा जेव्हा भाग पाहतो तेव्हा त्यापूर्वी आपण त्याचा वाढीचा प्रकार जर लक्षात घेतला तर ते व्यवस्थापन कारण आपल्याला सोयीचं ठरतं. ही वनस्पती द्विदल वनस्पतीवरतीच आपली उपजीविका करू शकते आणि परोपजीवी असल्यामुळे जेव्हा द्विदल वनस्पतीच्या संपर्कात ही वनस्पती येते तेव्हा त्या वनस्पतीला ही घट्ट चिटकून धरते आणि तिथे रिंगच्या स्वरूपात गुंडाळा करते आणि तिथून पुन्हा त्यांच्यात आपण त्याला इंग्लिशमध्ये होस्टेरिया म्हणतात किंवा आपण मराठीत शेतकऱ्यांना समजेल म्हणून दातासारखे त्याचे तंतू त्या पेशीमध्ये रोवून तेथून आपल्या परोपजीवी वनस्पतीतून रस शोषण करतात आणि त्यामुळे आणि ही पूर्ण पिवळसर असल्यामुळे स्वतः अन्नद्रव्य तयार करू शकत नाही. परोपजीवी आहे, संपूर्ण परोपजीवी आहे आणि अशामुळे या पद्धतीमुळे रस शोषण केल्यामुळे पूर्ण पिकाची वाढ खुंटून जाते आणि याद्वारे नुकसान हे 100% होऊ शकते प्रादुर्भाव प्रमाण लक्षात घेता. आणि आपण पाहतो की या मागच्या 3-4 वर्षामध्ये सोयाबीन असो तूर असो या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर ही वनस्पती वाढत आहे. द्विदल पिकांच्या व्यतिरिक्त मला रोडच्या कडेला जर आपण पाहिलं किंवा धुऱ्यांवरती शेताच्या तर पिकांच्या व्यतिरिक्त द्विदल वर्गीय तण जे आहेत प्रामुख्याने जसं गोकरू झालं, रेशीम काटा आहे, हजारदाणी किंवा बावची यासारख्या तणांवरती पण ही वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. म्हणून

पिकाच्या धुळे पण धुऱ्यावरच पण आपल्याला याची विल्हेवाट करणं आवश्यक आहे. आणि या वाढीच्या प्रकारामध्ये अजून एक महत्वाचं अमरवेल नावामध्येच आपल्याला लक्षात येते की अमरवेल नाव आहे, म्हणजे याला मरण नसलेला वनस्पती. परंतु आणि याची जे बियाणं आहे हे बियाणं 20 वर्षांपर्यंत जमिनीत सुप्तावस्थेत राहू शकतात. त्यामुळे हे व्यवस्थापन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बियाणं तणाला धरण्याच्या अगोदरच याची आपल्याला विल्हेवाट लावणं किंवा याला संपूर्णतः नष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. आता यामध्ये वाढीच्या प्रकारामध्ये लक्षात घेतलं तर जेव्हा याचं उगवण होते जमिनीमधून तेव्हा याला उगवण झाल्यानंतर जर साधारण 8 ते 10 दिवसांमध्ये याला परोपजीवी वनस्पती द्विदल वर्गीय वनस्पती तण कुठले याला जर संपर्कात आलं नाही उगवण झालेल्या अंकुराला तर अमरवेल ही पूर्णतः मरून जाते. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण जसं जांभूळवया जर 1-2 दिल्या असं सुरुवातीच्या पावसाच्या सरी पडल्यानंतर जर जांभूळवया देऊन आपल्या शेतात आपल्याला माहित आहे प्रादुर्भाव होत आहे याचा तर जांभूळवया देऊन जर उगवून झालेल्या याचे अंकुर बारीक निडल सारखे असतात सुईच्या टोक्यासारखे ते सहज दिसत नाही नजरेने निरखून बघितल्यावर दिसू शकतात तर त्याचं तिथून आपल्याला व्यवस्थापन अशा पद्धतीने करता येऊ शकतं. दुसरं त्याच्यामध्ये वाढीचा भागात जर आपण लक्षात घेतला तर खोल नागरटी जशी आपण सांगतो खोल नागरटी केल्याने याचं बियाणं हे खूप बारीक राहत आहे आकाराने 1-1.5 सेंटीमीटर पेक्षा याचा आकार लहान राहत आणि हे बियाणं जर आपण डीप खोल नागरटी म्हणजे 10-15 सेंटीमीटर पेक्षा खोल नागरटी जर करू शकला आणि हे बियाणं एवढ्या खोल जर खोलीत पडलं तर तेवढ्या खोलीतून हे उगवरते उगवून येऊ शकत नाही. हे पण एक चांगलं व्यवस्थापन पद्धतीद्वारे आपण याचं व्यवस्थापन करू शकतो अमरवेल तणाचं. आणि मात्र या वेलाची जर वाढ आपण वाढ पाहिली तर हे खूप झपाट्याने वाढते म्हणजे प्रतिदिवस या वेलीची वाढ ही 7 सेंटीमीटर पर्यंत होऊ शकते. आता जिथे परोपजीवी तणाला ही चिकटतो हा अमरवेल तिथे 3 गुंडाळा करून पुन्हा समोर वाढतो आणि पुन्हा त्याचे तिथून त्याच्या फरदळ सुरू होते 3 ते 4 फरदळी तो तयार करतो आणि त्या पुन्हा 3 वेगवेगळ्या दिशेने जाऊन पुन्हा दुसऱ्या ठिकाणी परोपजीवी वनस्पतीवर चिकटतात आणि तिथे पुन्हा रिंग तयार करून तिथून पुन्हा फरदळ सुरू करतात फांद्या निघणं सुरू होतं. त्यामुळे अशा पद्धतीने हा जर वाढत गेला तर आपण जर विचार केला तर प्रतिदिवस साधारण 3 चौरस मीटर क्षेत्र हा व्यापू शकतो. हे पण वाढीवर ते अवलंबून आहे. जर वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे तर आपल्याला प्रतिदिवस याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे जेव्हा आपण व्यवस्थापन पद्धती अशा तणनाशक वगैरे फवारणी करतो तर अशा पद्धतीला आपल्याला चांगली दात मिळत नाही किंवा व्यवस्थापन झालेलं पाहायला मिळत नाही या वाढीचा प्रकार जर लक्षात घेतला तर. दुसरा आपण जसं पाहतो की बियाणाचं सर्वात प्रथम जेव्हा वापर करतो तर हे बियाणं प्रमाणित बियाणं किंवा सर्टिफाईड सीड जसं म्हणतो तो वापरलं पाहिजे किंवा जे बियाणं वापरतो त्याच्यामध्ये अमरवेलचे बियाणं किंवा इतर कुठलेही तणाचे बियाणं तण विरहित असलं पाहिजे. तणाचे बियाणं विरहित बियाणं वापरलं तर आपल्याला आपण याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्या शेतामध्ये याची एंट्री टाळू शकतो. पूर्ण कुजलेलं शेणखत वापरलं गेलं पाहिजे कारण शेणखताच्या ढिगाऱ्यावर ते पण अमरवेलाची वाढ दिसून येते आणि असं जर आपण शेणखत वापरलं तर आपल्या शेतात निश्चितच अमरवेलचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि रस्त्याच्या काढायला आता सहसा शेतकऱ्यांमध्ये अशी भावना असते की तण काढलं कुठल्याही परोपजीवी वनस्पतीवर म्हणा किंवा तणांवरून की आपण ते बाजूला कुठेतरी फेकून देतो पण ते फेकून दिलेलं तणही जर त्याच्या संपर्कात पुन्हा कुठली वनस्पती द्विदल वनस्पती आली तर तिथे तो त्याचं पुन्हा पुनर्वाढ करू शकतो कारण काढलेली फेकलेली वनस्पती पण बरीचशी जिवंत राहते फेकलेली वनस्पती. त्यामुळे तिथे त्याला एकतर गाळून टाका खोल किंवा जाळून टाका हा सर्वात चांगला उपाय आहे त्यासाठी म्हणजे संपूर्ण त्याची तो नष्ट होऊन जाईल. जेव्हा आपण कुठल्याही अवजारांचे जाण करतो या शेतातून त्या शेतातून आणतो दुसरीकडून ते साफ केले पाहिजे. त्याला जर कुठला अमरवेलीची वेल चिकटला असेल तर तो पण आपल्या शेतामध्ये त्याचा प्रादुर्भाव त्याद्वारे पण होऊ शकतो. हे सर्व करून जर आपल्याला असं आढळून असेल की प्रादुर्भाव हा कमी झालेला नाही तेवढाच आहे तर मात्र मग आपल्याला पिकाचे फेरवालट हा सर्वात महत्वाचा उपाययोजना आहे की त्याद्वारे माध्यमातूनच आपल्याला याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं कारण पिकाची फेरपालट म्हणजे आपल्याला तृणवर्गीय पिकं जसे ज्वारी मका बाजऱ्या या पिकांची लागवड करून आपल्याला याचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

0: कारण या एकदल वर्गीय पिकांवर ते याची वाढ होऊ शकत नाही. याचे जे दातासारखे तंतू आहेत ते या झाडांच्या बुंध्यावर ते तोरवू शकत नाही, कारण बाहेरचे जे त्याचं आवरण असते हे डेड टिश्यू म्हणजे किंवा आपण त्याला म्हणतो की ते ज्या पेशी आहेत त्या मेलेल्या असल्यामुळे त्या त्याच्यामध्ये रोवून अन्नद्रव्य त्याला मिळू शकत नाही आणि तिथे त्याची वाढ थांबून जाते. तर अशा सर्व गोष्टींचा एकत्मिक व्यवस्थापन आपण केल्यास याचा आपण याला नियंत्रणात ठेवू शकतो किंवा याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. कारण तणनाशकामध्ये आपल्याला उगवणपूर्व तणनाशक जर आपण वापरू शकला तर सोयाबीन साधारण तूर पीक आणि कपाशी पिकामध्ये आपण पेंडीमिथेलिन 38.7% जे औषध आहे तणनाशक आहे उगवणपूर्व जे पेरणीनंतर आणि पिकाच्या आणि तणाच्या उगवणपूर्व आपण वापरतो 24 तासात किंवा 48 तासात याचा वापर आपण करू शकतो 700 मिली प्रति एकर या प्रमाणात वापर करून. ह्या सर्व उपाययोजनाद्वारे आपण अमरवेलची वाढ नियंत्रणात ठेवू शकतो.
1: नक्की सर. सर अगोदर जर विचार केला म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर अमरवेल किंवा अदरवेल ही परजीवी वनस्पती नव्हती किंवा होती तर कमी प्रमाणात होती, ती आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याचं कारण सांगता येईल?
0: बियाणाचा जे वापर आहे आता परराज्यातून बियाणं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतात हा एक स्रोत असू शकतो. कारण आता आपल्या 11 जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर अमरवेल हा अकोला वाशिम अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसून आलं. आता अकोला जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर वगैरे भागात पण याचा प्रादुर्भाव आहे. पण सध्या आपण त्याला त्याचा वाढीचा प्रकार शेतकरी अमरवेलला साध्या तणासारखं समजून घेऊ नका. हा तणाचा वाढीचा प्रकार आता सांगितल्याप्रमाणे हा भिन्न आहे आणि त्याला आपण म्हणून नैसर्गिक गिफ्ट आहेत त्या दिलेल्या, त्यामुळे त्याला विशिष्ट पद्धतीने आपल्याला हँडल करणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण आता बऱ्याचशा आम्ही अमरावती वगैरे जिल्ह्यामध्ये पाहिलं रोडच्या काठाने बऱ्याचशा ठिकाणी याची वाढ झालेली आहे, परंतु शेतकरी असं गृहित धरतात की शेतात नाही येणं बाहेर आहे मग आपल्याला त्याच्यापासून काही धोका नाही, पण तसं समजू नये. कारण त्याचं बियाणं जर आपण आता याला झाड म्हणता नाही येणार, कारण ही वेल खूप पसरते एक झाड असं म्हणता नाही येणार. तर ती काही एका 3-4-5 स्क्वेअर मीटर मधलं एक झाड आहे वाढलेलं, त्याला जवळजवळ 1-1.5 लाख बियाणं राहते आणि ते बियाणं असंच तुम्हाला आकार मान त्याचं सांगितलं खूप लहान आहे, ते पाण्याद्वारे आपल्या शेतामध्ये त्याचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे त्याला रोडच्या काठावर जरी असलं तर तिथे त्याला जाळून टाकून नष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. आता उन्हाळ्यामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी दर्यापूर साईडला वगैरे अमरावती साईडला रोड काठाने खूप मोठ्या प्रमाणावर याचा प्रादुर्भाव आहे, परंतु त्याला दुर्लक्षित करून चालता येणार नाही, आपल्याला त्याचं व्यवस्थापन ताबडतोब करावं लागतं.
1: नक्की सर. सर उभ्या पिकामध्ये जर याचं व्यवस्थापन करायचं असेल तर ते होऊ शकतं का?
0: उभ्या पिकामध्ये हे याच्यामध्ये आता जसं आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर सांगितले आणि मशागती पद्धत, या व्यतिरिक्त उभ्या पिकात झालं तर रासायनिक तणनाशक जसं सांगितलं उगवणपूर्व तणनाशक पेंडेमिकलीन 38.7% याचा आपण सोयाबीन पीक असो कापूस किंवा तूर या पिकामध्ये या तणनाशकाचा वापर आपण करू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर प्रत्येकाचं एक कंट्रीब्युट त्याच्यामध्ये वाटा आहे कमी करण्याचा व त्याचे नियंत्रण व्यवस्थापन करण्याचा. या सर्व बाबींचा जर आपण वापर केला तरच आपल्याला चांगल्या प्रकारे याचं व्यवस्थापन मिळू शकते. नियंत्रण आपण म्हणणार नाही, व्यवस्थापन याचं मिळू शकतो.
1: नक्की सर. सर ग्रामीण भागातील शेतकरी जर बघितले तर मिठाचं पाणी करून त्याच्यावर शिंपडतात, त्यांच्यावर फवारा मारतात, असं काही घरगुती उपाय याच्यावर करू शकतील जेणेकरून त्याच्यावर कंट्रोल करता येईल?
0: त्यामध्ये पिका याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला जर ते याची वाढ परोपजीवी अमरवेलीची वाढ जर तणांवरती असेल तर तिथे तुम्ही या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करू शकता. परंतु पिकामध्ये तुम्ही जेव्हा मिठाचं द्रावण फवाराल ते सिलेक्टिव्ह नाही राहणार, पिकाला पण इजा पोहोचल आणि पोहोचवू शकते, त्यामुळे आपण याचा वापर करू शकत.
1: नक्कीच. सर आता खरीपाची तयारी आता सुरू होईल, बरेच जणांची सुरू झालेली आहे, तर अमरवेलाचं जर आताच कंट्रोल करायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता कुठली काळजी घेणं आवश्यक आहे?
0: आता बऱ्याचशा गोष्टी ज्या सांगितल्या त्या शेतकऱ्यांना आता करता येऊ शकत नाही, कारण नागरटे ह्या झालेल्या शेतं पेरणीसाठी तयार आहे बऱ्याचशा भागात. पण जिथे कुठे करता येऊ शकतील तर त्या गोष्टीचा अंमलबजाव करा. तर पेरणी थोडी आपण उशिरा करू शकतो, उशिरा

0: म्हणजे जर आपल्याला माहित आहे की आपल्या शेतामध्ये अमरवेलमुळे खूप नुकसान होत आहे आणि व्यवस्थापन पद्धतीचं तसं सांगितल्याप्रमाणे 8 ते 10 दिवस त्याला जर आपण यजमान झाड किंवा होस्ट प्लांट किंवा परोपजीवी वनस्पती जर मिळाली नाही आणि आपण जांभूळ वयाच्या 1-2 जांभूळ वया करून त्याची संख्या ही कमी करू शकतो अमरवेलीची शेतामधून. जांभूळ वही हे चांगलं एक मशागतीय पद्धत आहे, उपाययोजना आहे अमरवेलचं व्यवस्थापन करण्यासाठी. आणि त्यानंतरही शेतामध्ये डवरणीचा फेर देऊन त्यानंतरही जर उगवण झाली असेल अमरवेलची तर ती डवरणीच्या माध्यमातून खुरपणीच्या माध्यमातून ताबडतोब आपल्याला जर त्याचं विल्हेवाट करता येऊ शकते. आणि आपण त्या शेतामध्ये जिथे आपल्याला माहिती आहे दरवर्षी आढळतो तिथे थोडं वाचपूल जर आलं, लक्ष जर ठेवलं आपण आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा तो परोपजीवी वनस्पतीवर ते गुंडाळ करतो आणि चिकटतो आणि नंतर जमिनीपासून वेगळा होऊन जातो तो, नंतर मग त्याला जमिनीच्या आधारची गरज नाही परोपजीवी वनस्पती मिळाल्यावर, तेव्हा जर त्याला आपण सुरुवातीच्या अवस्थेत त्याला तणनाशकामधून जे तणनाशक शेतकरी सोयाबीन पिकामध्ये इतर तणांच्या व्यवस्थापनासाठी वापरतात त्या तणनाशकाच्या माध्यमातून पण याचं व्यवस्थापन होते. मात्र जसं गुंडाळणा करण्याच्या त्याचे जर जागा ही वाढत गेली एक आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिथे तो गुंडाळा करतो तिथून 3 ब्रांच त्याच्या निघतात, फांद्या निघतात, ह्या फांद्या पुन्हा 7-7 सेंटीमीटरच्या दररोज वाढ करतात. आणि म्हणून जे आपण उशिरा फवारणी केली तर जे औषध आहे हे त्या वनस्पतीला मारण्यासाठी त्याचा जी मात्रा आहे ती कमी पडते आणि मग ती मरत नाही, किंवा जी सुरुवातीची वाढ आहे तेवढी पण होते. आणि फवारणी केल्यानंतर त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला 5-1 दिवस लागतात. त्या 5 दिवसामध्ये आता आपण विचार करू शकतो की 7 सेंटीमीटर प्रति दिवस आणि 3 जर फांद्या एका जिथे गुंडाळा करतो अमरवेल तिथून जर निघतील तर त्याचं जे मॅट आहे नेटवर्क आहे त्याची वाढ किती स्क्वेअर सेंटीमीटर वरते तोपर्यंत होऊन गेलेली असते. त्यामुळे हे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेतच फवारणीच्या तणनाशकाच्या माध्यमातून याचे व्यवस्थापन केलं तर आपल्याला आटोक्यात ठेवता येते याची वाढ.
1: नक्की सर. सर तुम्ही आज आकाशवाणीला वेळ दिला आणि अमरवेलाचे एकात्मिक व्यवस्थापन त्याचं नियंत्रण कसं करावं त्याची वाढ कशी होते याविषयी संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ऐकलीत अमरवेल एकात्मिक नियंत्रण याविषयी डॉक्टर विकास गौड यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत आहात किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज हृदयरोग या विषयीच्या माहितीचा भाग 5 आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर रणजित कदम. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आपण बोलत होतो एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी. एंजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा हृदयविकार टाळता येतोच असं नाही, फक्त तो थोडासा बाजूला ठेवला जातो. तर एंजिओप्लास्टी केल्यानंतर पेशंटनी काळजी काय घ्यायला पाहिजे, किती दिवस विश्रांती घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांकडे फॉलोअपला कधी जायला?
3: एंजिओप्लास्टी झाल्यानंतर असं म्हणाल की काळजी म्हणजे की ज्या गोष्टीमुळे आपल्या हृदयाला प्रेशर येतं, जसं की अननेसरी वजन उचलणे, अननेसरी पायऱ्या चढणे किंवा ताणतणाव जे आपण सध्या बोललो. आणि एकदा असं डॉक्टर जनरली 15 दिवसांनी बोलवतात आणि त्याच्यानंतर शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही एंजिओप्लास्टी. जर तुम्ही नियमित जर गोळ्या घेत असाल, त्यांच्या नियमित डॉक्टरांना व्हिजिट करत असाल तर शक्यतो एंजिओप्लास्टी नंतर प्रॉब्लेम येत नाही. पण असं होतच असं नाही, प्रत्येक पेशंट आणि आजार ह्या दोन्ही गोष्टीवर त्याच्या अवलंबून आहे.
2: तर त्यांनी रुटीन काम कधी सुरू करायला पाहिजे?
3: रुटीन काम पेशंट जनरली 1 महिन्यानंतर चालू करू शकतात, आरामात रुटीन काम करू शकतात. पण जे दुसऱ्याही गोष्टी असतात की मी आता सांगितल्यासारखं की ह्या गोष्टी त्यांना लाईफ लॉंग अवलंबून असतात, की ताणतणाव न घेणं, वजन न उचलणं, वाननेसरी पायऱ्या चढ उतार कमी करणं, किंवा बऱ्याच वेळेस दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जे हृदयाचे पेशंट असतात पर्टिक्युलरली खूप खोकला येणं किंवा संडासला गेल्यानंतर स्ट्रेन करणं हा एक खूप महत्वाचा गोष्ट मी सांगू इच्छितो. बरेच पेशंट हे स्ट्रेन करताना पडतात, कोलॅप्स होतात, अनकॉन्शियस होतात, हृदयाचे ज्यांना प्रॉब्लेम असतात की स्ट्रेन

0: केल्यामुळे हृदयावर प्रेशर येतं आणि कधी कधी ते बाथरूममध्येच पडतात, आणि बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांनी दरवाजा बंद केलेला असतो वगैरे, ते पेशंट बाहेर येईपर्यंत भरपूर काही वेगळंच चित्र आपल्याला बघायला भेटतं.
1: डॉक्टर, आपण एंजिओप्लास्टी झाल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सांगितलं, आणि एंजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा हृदयविकाराची शक्यता असू शकते, तर याच्यानंतर कुठला हृदयविकार जाणवू शकतो आणि त्याच्यावरती काय उपचार आणि त्याची लक्षणं काय दिसतात?
0: हृदयविकार हा सेमच, लक्षणंही तशीच असतात. म्हणजे एंजिओप्लास्टी झाल्यानंतर ही पेशंटला म्हणजे हृदयविकाराला होऊ शकतो त्याची लक्षणंही सेमच असतात. जसं
1: किती दिवस आपण पोस्टपोन करू शकतो हृदयविकाराची लक्षणं जाणवणार नाहीत एंजिओप्लास्टीच्या पेशंटमध्ये, असं काही नाही सांगता?
0: असं काही सांगता येणार नाही.
1: अच्छा,
0: असं काही सांगता येणार नाही. जसं की काय काय जे हाय रिस्क पेशंट असतात, जसं मी आता सांगितलं, ज्यांना की रिस्क फॅक्टर जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर असतात, ओबेसिटी भरपूर असते, त्यांचे व्यसन असतात, आणि अशा पेशंटमध्ये कधी कधी कधीही जाणवू शकतात, ते नाही सांगू शकत.
1: मग त्याच्यावरती डॉक्टर काय उपाय आपण सुचवाल आणि त्याची लक्षणं जाणवल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे?
0: त्यांनी तशी लक्षणं जाणवली तर आपण त्यांना तुरंत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, ज्यांनी एंजिओग्राफी करून घेतले. तर कधी कधी कमी ब्लॉकेज असेल तर गोष्टी मेडिकल ट्रीटमेंटवर मॅनेज होतात, तर त्यांची मेडिकल ट्रीटमेंट परत डॉक्टरांनी चेंज करून देतील, आणि जर परत जर खूपच त्रास होत असेल तर डबल एंजिओग्राफीची गरज पडते.
1: अच्छा,
0: आणि कधी कधी डबल एंजिओप्लास्टीचीही गरज पडते.
1: अच्छा, डबल एंजिओप्लास्टी पण होऊ शकते?
0: होऊ शकते, हो.
1: अच्छा.
2: होगी बदलाव की अब शुरुआत, सुधरेंगे तेरे हालात, मत हार मान तू है देश की शान, तू कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले, बढ़ा कदम तू वीर के जैसे, तूफान बड़े देखे हैं ऐसे, ना रुकेगा तू ना झुकेगा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले, हरियाली खेतों में झूमेगी, खुशियां तेरे कदम चूमेंगी, कुछ सीख नया कुछ सिखा तू, है फौलादी दिखा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साथ ले. दूरदर्शन किसान, एक नया टीवी चैनल, जहां होंगी बातें बदलाव की और आपके कल के बेहतर शुरुआत की. दूरदर्शन किसान, छेड़ो बातें बदलाव की.
3: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरा अंतर्गत आताच आपण ऐकलीत हृदयरोग या विषयीच्या माहितीचा भाग पाचवा, आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर रणजित कदम. मंडळी, किसान वाणी या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 29 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं राहील, आणि मंडळी उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 80% एवढी राहील, आणि मंडळी उद्या वारा ताशी 20 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 29 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बर आहे तर मंडळी, या भक्ती गीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील किसान वाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आणि श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
3: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद, आपली धाराशिव आकाशवाणी.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आमची जाहिरात प्रसारण सेवा.
4: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
5: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
4: NBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
5: संपर्क 83-798-64-555.
6: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेते.

0: असते मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर.
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया.
2: श्रोते हो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर बहरतात हॅलो आपकी पसंद, किसानवाणी, दर्पण, लखलख चंदेरी, युवावाणी, संध्याछाया असे सदाबहार कार्यक्रम जुळतात श्रोत्यांशी ऋणानुबंध भक्ती सुगम आणि चित्रपट गीताच्या माध्यमातून. जगभरात फेरलीये न्यूज ऑन AIR ऍप वरून अभंगवाणी अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपणारी आपली धाराशिव आकाशवाणी.

0: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी,
1: तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी,
0: काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची
1: ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम
0: घर शिवार कृषीवाणी आणि किसानवाणी.
2: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
3: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
4: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
5: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
6: श्रोते हो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर बहरतात हॅलो आपकी पसंद, किसानवाणी, दर्पण, लखलख चंदेरी, युवा वाणी, संध्याछाया असे सदाबहार कार्यक्रम. जुळतात श्रोत्यांशी ऋणानुबंध भक्ती सुगम आणि चित्रपट गीताच्या माध्यमातून. जगभरात फेरलीये न्यूज ऑन AIR ऍप वरून अभंगवाणी अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपणारी आपली धाराशिव आकाशवाणी.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. दर्शना चोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवस

0: दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 मध्ये पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
2: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
0: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं. आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
3: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
0: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन राष्ट्र का भवन सेवा और संवेदना समावेशी सहभागिता भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या

0: विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठीही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झालेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
2: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.

0: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया तुळजाभवानी आराध्य मंडळ दहिवडी तालुका तुळजापूर यांनी गायलेली देवीची गाणी.
1: आई राधा उधर

श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

एफ एम वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपरमाईश्वर आधारित कार्यक्रम मराठी पत्रगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटासाठी चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामधील जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीतकार आहेत अनिल अरुण आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया आणि प्रदीप पगारिया. ऐकूया यांच्या मनपसंतीचं हे गीत.

श्रोतो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजामधील गीत. या गीताची पसंती कळवली आहे दयानंद नगर नांदेडेतून प्रकाश जैन, संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांनी.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटामधील महेंद्र कपूर आणि सहकार्यांनी गायलेलं दादा कुंडके यांचं गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी आणि पृथ्वीराज जोशी.

ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया तमासगीर या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरेतून उस्मान शेख फौजी, सैरा बाणू शेख, दस्तगीर शेख, फैजडबी शेख आणि करिश्मा शेख.

सुरदेव कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया. सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, कृष्णा शिंदे आणि आराध्या शिंदे.

शुद्ध कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया द धक्का या चित्रपटामधील आरती अंकळीकर यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल. चित्रपट द धक्का आणि या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट नवीन दहिपळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे आणि संचिता काटे यांनी.

श्रोतो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया इरादा पक्का या चित्रपटामधील क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीतकार आहेत निलेश आणि या गीताची पसंती कळवली आहे. मुक्काम पोस्ट दत्तवाड जिल्हा शिरोळ येथून तानाजी खिमलापुरे आणि धनाजी खिमलापुरे यांनी.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.